आयो ओ ताने हे आ हा हा ये ये मेशो का यो याष्टे सा क्यों मो पाया क्या मो श्रेया यो ओ ताने हे आ हा हा ये ये अमो सचा नया शे प्यो आश का पतने में।